0: मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: नो दिहे एके मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम।